0: करतं असं. जेवणू त्याच्या तर एस डी एम आयलो, बिझनेस मॅनेजमेंट 3 वर्ष शिकलो. थंय मला मस्त एक्सपोजर मिळलं. म्हणजे मॅनेजमेंटात हा मस्त क्विझ कॉम्पिटिशन अशी विंगड विंगड कॉलेजात वत आशिलो, बँगलोरात वत आशिलो, पार्टिसिपेट करत आशिलो. पोटेन्शियल कळलं, कॉम्पिटिशन लेवल चड आशिल कोडियालांत. एक विंगड गावात कोण येऊन हंगा एक नाव घेऊक म्हणजे तितले सुलभ ना. मस्त जण ऑलरेडी असतायची जेल्यार कश कश की कोण स्वल्प कॉम्पिटिशन्सांनी विन जाल्लो. मागीर मास्टर्स इन कॉर्पोरेट कम्युनिकेशन केलें एलोशियस कॉलेजात कोण. खंयचे नेक्स्ट फ्युचर फील्ड असतल की त्या शिकू का म्हणून आश जाले. कोणी तका आपास कोणी मिगेले घरांत तुझो मिगेल फॅमिलीन तू हे कोर्स केलेले नाची पुरा इंजिनियर डॉक्टर अशी जाले अशी सोडल्या रे. ह्या फिल्डांत कोणी नाशिलेची तशें जेव न्हू मिगेले अण्ण असं एकलो तागेल्या पुरा अशी अशी सांगले अशी हांव हे करका म्हणून लेखला पब्लीक रिलेशन्स म्हणून. हे बेसीक फील्ड असतं त्याचे नेक्स्ट वर्षन कॉर्पोरेट कम्युनिकेशन एक इन हाऊस कॉर्पोरेट कम्युनिकेशन येत म्हणाले तदना म्हाका कसकी एक कळलेले म्हळ्यार आणि पुरा कॉर्पोरेट हाऊसांत तांतांनीची रिक्रूट करून घेताची एक इन हाऊस असता. इतली वेळ एजन्सीक दित आशिली भायच्यांका जाल्यार हे कंपनी वाडील तितले कंपनी सिक्रेट्स भायर वच्चान जे भितर असू का आम्ही आम्ही उल्लू का म्हणून सांगून कॉर्पोरेट कम्युनिकेशन स्कोप येत म्हणून लेखलं. आणि हा मस्त टीव्ही 9 पळयत आशिलो म्हाका सांगू का म्हणून भारी अशी टीव्ही 9 पळयताना त्यांनी सांगचे ब्रेकिंग न्यूज हे त्या पुरा म्हाका भारी अशी. आणि हा तशीच उलयत आशिलो आणि मगेल कन्नड मस्त स्पष्ट ॲक्च्युली आमची गेल्या काही कन्नड मस्त स्पष्ट उलयत म्हणून मस्त जण तदना सांगत आशिलेची. तशी हा टीव्ही 9 पळयताना एक आश आशिल म्हाका टीव्ही 9 वचुका म्हणून. कॉर्पोरेट कम्युनिकेशन केल्या रे कंपनी वचून सर्वच्या की पुढे एक टीव्ही 9 एक 2 वर्ष पुणे काम करका म्हणून काम करका इंटरव्ह्यू दिवच पुढेच म्हाका टाइम्स ग्रुप रेडिओ मिर्चीच्यांनी एक ऑडिशन आपून थंयच काम मेळ्ळें म्हाका ओट्टू तेकडेकडे जालें ॲक्च्युली. बट थंय उलयताना मगेल पोटेन्शियल कळलें तांकां खूश जालें. फस्ट इंटरव्ह्यूची पास जालें मगेल एग्जाम बरोवच पुढेच म्हाका काम मेळ्ळें. मागीर हांव एग्जाम बरोवन मागीर पुरो इंटरव्ह्यू प्रोसेस जावन हांव थंय ट्रेनिंग पुरो जालें. थंय कामां सरवलो रेडिओ मिर्ची एक टाइम्स ग्रुप घरांत तूं कन्विन्स केलें टाइम्स ऑफ इंडिया होड ग्रुप तांकांय भंय आसता. हांव आनी लोन घेतिल्लें मगेले मास्टर्साक तांणी भरता म्हणल्यार मगेले एक हर्ट आशिल्लें ना ना हांव लोन घेवन हांव सांबळारे भरचें म्हणून तशी तांणी तदनाय सपोर्ट केलें. मागीर मगेले काम जाल्लें सुद्दां हांव लोन भरलें अशें पुरो जालें. म्हळ्यार बाल्यांतू मस्त काय सुलभ ना आशिल्लें जिवन आमी कशें म्हळ्यार आतां सांगताचें आमी मगेले अन्नान पुरा पळयला आमी कितले दुड्ड आशिल्ले की ते पुरा कळून घेवन मगेला अन्नान मस्त चंद कोण पळोवन घेतला आमकां. तांची आजी इतले बिझी कशी आसता टायम कशी मॅनेज करता म्हळ्यार मगेला अन्नाक पळयलेलेच म्हाका उडगासू आम्ही पुरा स्टेजाचे एक पळयला जेवण त्या गोत आशिल निमित्त
1: कष्ट जीवना देखून आत्ताचे जीवन
0: सूख पळोवन कष्ट पळोवन आपास सूख आसू का म्हणल्या खातीर लाईफ काढत अशे तसे जेवण ते पुरा स्टेजेस पळयले निमित्त टाइम मॅनेज करून वतस आणि बिझी असू का म्हणले चाशी.
1: तशी असताना तुम्ही म्हणल्या किरण उलयना असेल म्हणून बाल्यांत असताना उलयना असेल किरण केदन उल्लोच्या सूर केल्या म्हणताची
0: मगेले डिग्री काम येताना डिग्री घेताना आणि एक काम कसं कर का म्हणून म्हाका आश जालें. म्हळ्यार कॉलेजात वता असतानाचे अर्न कर का म्हणलेले का आशी तशें हांव एक चॅनला काम चमकलो चॅनला वचून म्हणलें मगेले अशी अशी कॉन्सेप्ट असं हांव अशी डेव्हलप करून कसं करता म्हणून तदन पुरा मस्त अशी ऑपॉर्च्युनिटी ना जाल्यार उलयलें तांणी म्हणलें तूं खंयचे एक शो करून दाखय म्हणून. हांव खंयचे एक दसरा टायमार एक शो केलेलें ते तांकां मस्त खूश जालें. तेज्या तर एक चॅनल एक लॉन्च जाता आशिल्लें त्या लॉन्चाक म्हाका छापयलें तूं चॅनल पुरा प्रोग्राम तुजें हँडल करून दिवं का म्हणून थंय दुखून मेळ्ळें. थंय हांव म्हापशेच काम करता आशिल्लो हाजे के पुढे क्लोज अप अंताक्षरी म्हूण एक येत आशिल्लें झी टीव्ही री आनी तेज्या तरी अनू कपूर ते होस्ट करता आशिल्लो हाजे एक डायरेक्टर आशिल्लो गजेंद्र सिंग म्हणून. हो कदना येद्राय ना हो म्हापशेच ते एक इन्स्पिरेशन शें आशिल्लें म्हाका लायफांत तशीच म्हाका एक काम करता म्हणून आशिल्लें. तेज्या तरी अशी अशी आशी स्टार्ट जाल्लें. मागीर उल्लोच्याक आत्तां तेन सांगली न्हू हांव मस्त अशी मेळटा उल्लो चुवणें मस्त जाण आतां प्रोग्रामांत वार्डेके वताना मुंजेक वताना येवन मस्त जाण उलयता तुगेल प्रोग्रामांनी पळयता आसताची म्हूण म्हाका कसं सांगचें म्हूण कळना. वय वय थँक्यू थँक्यू म्हूण तांणी कोपता की तांणी बेजारता की गोतना बट हांव अशीची म्हळ्यार उल्लोची मातशी मस्त उणें बैजून वचताना अशी क्लोज जाल्यार मस्त उलयता जाल्यार अशी फस्ट टायम येवन उलयताना मस्त उणें जाल्यार माईक म्हणल्यार सोणा म्हणून आतां म्हाका म्हणटा तूं माईक म्हणल्यार एक मायका सूर मारया म्हणून तशीच माईक नातील हांव उलोवचे म्हणे माईक असल्यार मस्त उलयता.
1: तशी रेडिओ जॉकी जेवणूय तुम्ही काम केलेलं असं थंयचे एक खुशीचे एक संदर्भ म्हणून तुमकां उडगास जावचे असं की
0: रेडिओन तू मस्त मोग दिले म्हाका जनान ॲक्च्युली आतां कसं म्हाका नाव असं की ताजे की चड नाव तदन आशिल्लें रेडिओ मिर्ची म्हणून टायम्स ग्रुपाचे हांव तवळी सांगिल वरी कितली मोग म्हळ्यार हांव सकाळचे शो करता आशिल्लो हाय मँगलोर म्हणून सांगून 7 to 11 प्राइम टाइम शो होता है, ब्रेकफास्ट शो म्हणतात.

चमे ते शो करताना कसं डेली एक न्यूज असतं की त्या न्यूजचं एक फॅब्रिक म्हणून घेत आशिल्लीची त्या घेऊन उलोवचे आम्ही उलयता उलयता उलयता सकाळी शो आशिल्ले मी तर मस्त जन युजर्स म्हणल्यार कॉलेज स्टुडंट्स अशा पुरो कामां वत्तले आणि पुरा रेडिओ ऐकत आशिल्लीचे त्या टायमार मोबाईल युसेज पुरो उणे म्हणल्यार इंस्टाग्राम ना हे पुरा नाशिल्ले तशी जन रेडिओ मस्त ऐकत आशिल्लीच कसं उडग असो म्हणल्यार म्हाका कितली मोग म्हणल्यार म्हाका सकाळचे ब्रेकफास्ट स्टुडिओ खाण दिता आशिल्लीच इन्स्टंट सांगू काय जाल्यार आत्ता येताना खंय असं म्हणून मग गोत ना बट कोडियालांत तूं आयकुच्या पुरोच रेडिओ

0: मोग म्हळ्यार मग सकाळचे ब्रेकफास्ट स्टुडिओ खाण दिता आशिल्लीची एक इन्स्टंट सांगू काजेल्यार रात्ते आनी खंय आसा म्हणून म्हाका गोतना बट कोड्यालान तूं आयकोच्या पोरची रेडिओ बम म्हणू आशिल्लो बायल एक हुशार ना ती बेड्डारीची ती बेड्डारी आयकूचे ती निदलेल कडिनाची तिका स्ट्रोक की कसकी मारलेले जाल्यार रेडिओ ती आयकत आशिल्ली रेडिओ आयकून हांव कसं क्वेश्चन नेम गेल्यार तिणें हँड मुवमेंट्स आनी करची काय तेगेले बम ना त्या कुशी तुगेले शो आयकत आनी म्हगेले बायल एक फुल्ल एक्टीव जाता मारे म्हणून तशी त्या मामान म्हाका ब्रेकफास्ट हाण दिला असल मस्त युजर्स मस्त मोग दिला तेदना कशी म्हळ्यार एक वॉयस आयकूचे मात्र वचून सर्च करची ना मिगेल तोंडे कोणे पळय न्ही वॉयस मात्र इतल्यारी मोग तांगेले हांव पळोवन हांव चंदस की आक्क दिवची की त्या पुरा यांची ना आतां जाल्यार कशी म्हळ्यार एक मिनिटार इंस्टाग्रामार पुरा तोंड सुद्दां हय चंदा मारे नाका वचून वरचें म्हणून तशी जाल्यार त्या टायमार तितले मोग मेळ तशिले तसले मस्त हांव जनाक एक कमाय केला म्हणत म्हळ्यार तितले मोग दिला ताणी म्हाका तांचे मिगेल एक एसेट्स म्हणका आत्ते मेळ्ळारे आत्ते मस्त जन मेळटा सांगताची तुका आमी तदन आयकत आशिल्लीची आत्ते म्हाका उडगास आसा म्हणून तशी मस्त जन म्हाका मोग देऊन तांकां एक कदनाय थँकफूल तांकां ताणी तितली मोग दिला
1: तशी तुम्ही काम प्रारंभ करताना मुंबईक वचून काम केलेलं असं स्वल्प टाईम म्हणून ऐकायची तज मागिरी युथ ऑफ जीएस बीन ते कार्यक्रम मुख्यस्थ जावन काम करता असाची हांगाचे एक अनुभव कशे म्हण सांगितवा
0: रेडिओ जातरी तुमकां परत जाणां कोत्तस एक कसं म्हळ्यार एक स्टेज येता लायफांत वर्डीक जावक जाल्यार काम लायक आसुका म्हणून रेडिओ लायफ लायक आशिल्लें लायक संबळ आशिल्लें कांय तांचो तोंदरे ना आशिल्लें बट म्हाकाच दिसता आशिल्लें हांव खंयच्या कॉर्पोरेटांत एक काम करता तेदना म्हळ्यार चेल्ली दितालांकय तांगे ल्हान अम्माक एक धैर्य जावका न्हू ह्या खासगी काम करता म्हणून तशें जावन मुंबईंत एक लायक ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळें हंगामा म्हणलेले कंपनीक वचून काम केलं हांवें फस्ट म्युझिक ॲप ते पायनियर्स तांनी सो त्या ॲपाक काम केलं कंटेंट हेड जावन ते काम करत आशिल्लो विंगड विंगड देशाक कंटेंट कसं पेटुका की त्या पुरा काम करत आशिल्लो मुंबईंत काम केलं मस्त एक्सपिरियन्स मेळ्ळे त्याच्यात तरी हांव हंगा कोडियालाक एक येऊन मोबाईल ॲप्लिकेशन एक स्टार्ट केलं ओल्पा म्हणून सांगून ओ एल पी ए म्हणून ओल्पा म्हणजे तुळून तू खंय म्हणून सांगून ते न्यूज बेस्ड एक मोबाईल ॲप्लिकेशन तंतु आम्ही कोडियालान तू कसं जत्तस खंय कसं जत्तस म्हणलेलं एक कॉन्सेप्ट हाडलं मस्त जन ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्यांनी युजर्स असायची आत्ता तकाय मस्त जनान मोग मिळे हे एक फस्ट मारे कोडियाला हाडलेलं म्हणून सांगून मस्त जन तका आमगेलो बिग बॉसाचे विनर रुपेश शेट्टी एक ब्रँड अँबेसेडर जाऊन आशिल्लो तदनाची सो तसे जाऊन तसले मस्त जनान तकाय एक मोग दिला त्याच्यात तरी हंगा कोडियाला असताना युथ ऑफ जीएसबीचे मुख्यस्थ ताणें पुरा एक अशी निमगीतन अशें अशें एक चॅनल स्टार्ट करया म्हणटना मिगेलें मिगेलें पॅशन तें हें पुरा सो तांतू हें मस्त वर्क केलें मस्त तांतू प्रोग्राम्स हाडू ट्राय केले आमचे गेल्या तूं तेजे तर आमचे गेल्या मस्त उलोवचें ताजे पुशी फुडें हांव एंकरींग करता आशिल्लो विंगड विंगड फूल मुद्दी बर्थडेक आनी वचून एंकरींग करता आशिल्लो मिगेलें वे ऑफ स्टायलाची विंगड म्हळ्यार एंकरींग करचें हांव एक विंगड स्टायल हाडलें फॉर्मल होस्टींग आशिल्लें आमचे गेल्या तूं हांव मस्त तें कॅज्युअल केलें म्हळ्यार अशी एक उल्लू येता म्हणून ताकाय मस्त जनान हांवें विंगड स्टायल आयलो न्हू एक आमच्या गेल्यांत उल्लोवचें म्हणून तेज्या तर मस्त जनान ताकाय एप्रिशिएट केलेलो आसा तशें हांव युथ ऑफ जीएस बीन हांव वॉलंटरी एक काम करता आसा कदनाय कसनय म्हाका आपयल्यार हांव वता कसनय म्हाका होस्टींग आसल्यार करता विंगड विंगड प्रोग्राम्स डिजायनींग अशें पुरो करता आसता लायक एक्सपिरियन्स एक आमचे गेले लोट मेळचे आनी विंगड विंगड गांवां चमकलो विंगड विंगड आमचे गेले मेळ्ळीची विदेशाकय चमकलो अशी मस्त जन मेळ्ळीची खुश आसा
1: तशी तुम्ही ट्राय तिंडी म्हणजे एक उगम केलेलं असं त्याचे उगम कसं झालं ते एक टीम वर्क वा अथवा विशिष्ट खाद्याचे एक प्रयाण ता तर त्याच बघ एक अनुभव आमगेला ऐकूप्यांक सांगित वा
0: एक म्हणजे हा फूडी फूड देखून फुडी इंस्टाग्राम येवचे पशी देखून फुडी आनी म्हगेले वॉट्सॅप स्टेटस कदनाय हांव एक फोटो घालता आसता येवन एक कसं खाल्ली म्हण जाल्यार घालता आसता घालता आसतना अशीची मस्त जनान इंस्टाग्राम येतना हांवें एक पेज स्टार्ट केलेलो मँगलोर फूड म्हणून ताजे इंस्टाग्राम आय डी पासवर्ड पुरो विसरले तदना लायक फॉलोअर्स आशिल्ली मागीर विसरले मागीर आनी वॉट्सॅपार घालचे आशिल्ले पुरो जनान सांगचे ते पयर घालल ना रे तुवें ते खंय आसत खंय ते म्हणून म्हाका ते विसरून वचचे खंयची घालला पाव मागीर मस्त जनान सांगले तू एक इंस्टाग्राम पेज स्टार्ट कर का ते लायक जाता आमकां पळोवच्या का म्हणून हा इंस्टाग्राम पेज स्टार्ट करया म्हणून स्टार्ट केलें अशीच घालता आशिल्लीच आमी मागीर वॉयस ओवर दिव्या म्हणून लेखले वॉयस ओवर कॉन्सेप्ट ना आशिल्लो तदना म्युझीक घाल न्हू विडियोज घालता आशिल्ली जन आमी वॉयस ओवरार एक स्टार्ट केले अशी अशी सांगल्या रे जनाक मस्त इंट्रस्टींग जाताले थंय कशी म्हळ्यार हांव कसं खाल्ला की एक्सपिरियन्स कोर न्हू सांगचे आमी नुता पळयलेलो सांगू ना आमी खाल्ला रे मात्र सांगचे आणि कशी असेल की तशी सांगची त्या जनाक इष्ट जल्ले आणि फुडी पेज आवनी मिगले बायल

0: प्रोफेसर बीन करता सची आणि मस्त जण स्टुडंट्स आम्ही इंटर्न्स करता ताका त्यांनी आमगे लोट येताची एक दोन तीन महिनो तांका आम्ही शिकयताची कश करचे व्हिडिओ प्रोसेसिंग या पुरा शूटिंग कश करचे पुरा दाखयताची तशी हांव न्हू टीम वर्क जे हांव करता सची मगेल बायल मस्त ताका माते घालता म्हळ्यार पुरा हॉटला चंगेला टू उल्लोचे आम्ही वच्ची टायमिंग्स या पुरा स्केड्यूल करची तिणेची आणि तांगेला कसं डाऊट्स असल्या रे तिणे उल्लोचे हांव वच्चे शूट करचे उल्लोचे बट ती मस्त ताका मोग दित अस मगेले पॅशन आशिले तिका त्या पॅशन आयलाय ती विंगडा फील्ड आशिली बट पळोवन पळोवन तिका येत तांतूचे मस्त इंटरेस्ट आस खूश आस
1: तशी कर्नाटकाचे विंगड विंगड प्लेस वचून तुम्ही हे शूट करता की अथवा मंगळूरची मात्र
0: कर्नाटकांत देशांतूची मस्त कडेन वचका म्हण आश जाल्यार आम्ही वत असताची भोवनच्याक तेन्ना वचून आम्ही खाताची जाल्यार बट आमगेले पेजार आतां घालतनाच आम्ही कोडियाला मात्र केला कित्याक म्हळ्यार मस्त रिक्वेस्ट येतो कोडियालाचे आमकां एंड करूं जातना आनीक आम्ही मस्त जन सांगता तुम्ही कितली घल्ला मारा व्हिडिओस म्हणून बट हांव कदाय म्हणचे आम्ही 5-7% कवर केला की म्हणून इतल्यान आनीक तितलेच कोडियाल सोडून वच्चा जाताना आमकां आनी विंगड कडेन मागीर हायपर लोकल म्हणटाचे आमी आतां लोक आशिल तितली चांग म्हणून जनाक चड रीच जावयता ताजे खातीर हांगा कदवन घेतला बट फ्युचर प्लॅन्स आसा पळोवक पुरा हे काम सोडू जाल्यार विंगड पुरा काम सोडचे तितले हे ना सुलभ ना तशें हांव पुरा ओटू वचा म्हणून आनी मस्त ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळे आमकां ते खाणा निमित्ताची मस्त जनान आमकां विंगड विंगड प्लेसीस आपयले विंगड विंगड ब्रँड कोलॅबोरेशन जाल्ले इंटरनॅशनल ब्रँड्स आमगे लोट आयलीची हे पुरा मस्त खूश आस
1: तशी 1000 चड कार्यक्रम निरूपण तुम्ही केला म्हण आयकलेची कार्यक्रम निरूपक जाऊन तुमगे अनुभव कशी म्हण सांगितलं
0: मस्त खुशी म्हाका अँकरिंग म्हळ्यार मस्त खुशी कोण कदन आपयल्यार हांव ना म्हणचे भारी उण के जो अनेक इव्हेंट असला मात्र हांव रिजेक्ट करता सोडल्यार अशीची सोडचे ना आणि स्टेज हांव वचून जना लोट उल्लोचे जन कसं ना एक इष्ट पावता मगेले होस्टिंग म्हणजे मगेले एक सेन्स ऑफ ह्युमर असं म्हाका गोत ना ते कशी येत म्हणून बट त्यांनी एदर दोखून उलयता मगेले एक रप्पा एक आन्सर येतं त्याने तांकाय खुश जाता तशी जेव्हा म्हाका भारी खुशी स्टेजार वचचे आणि लायक एक्सपिरियन्स तुमकां उल्लोचाक इंट्रस्ट असं म्हणजे जाल्यार कोणाकय तुम्ही उल्लोचे कंटिन्यू करका स्टेजार येऊ का हांव कदनाय म्हणता असतं मगेले स्टुडंट्स मस्त जन असं आता हांव पळयता असता विंगड विंगड चॅनलार न्यूज अँकर जेवण काम करता त्यांनी तांकां पळयताना मस्त त्यांना ट्रेनिंग कशी आशिलीची आता कशी जाल्ल्याची आणि मग हा मोगान तांना शिकेला निमित्त तांकाय खुश असं आत्ताय जाल्यार त्यांनी मेसेज घालताची मग टीचर्स डे दिवस इतले मेसेज येतची ते पुरा बारीक खुश अस कोणाक इंटरेस्ट अस की त्यांनी स्टेजार वचू का म्हणून
1: तशी असताना एक निरूपक जाऊ का मग किरण शणे पळून हा वय तशी जाऊ का म्हणताले मस्त जन चरडू वंशा पुरोची तांकां तुम्ही कसं एक तुमगेले सजेशन दिवचे आश पावताची
0: एक कसं म्हणा रे आम्ही पुरा फस्ट काम करताना रुपयाचे अपेक्षा करणी खंचेचे करणी बट आत्ताचे स्वल्प जन कसं करता म्हणा चमकल सताक रुपये जाऊ का नाही कसं नाही मिळताना तंतू म्हणून मक्षी पळयताची फस्ट एक पंत देवायची तंतू मागीर ते ऑटोमॅटिक रुपये दितले असायची मस्त जण असायची म्हणजे मोगार काम देऊन मागीर ताका कसं रेम्युनरेशन असं दिताची स्टार्ट कर का एक पटीक कोण कसं लेखत की म्हणून बसल्या रे जायना हांव तावळी म्हणल्यावर हांव स्वल्प इंट्रोवर्ट हांव तदन लेखील जाल्यार हे नाका बा उल्लोचे कोण कसं लेखताची की म्हणून लेखील जाल्यार आजी निरूपक जायना आशिलो बट मगेल पॅशन आशिले तशें जेवण पॅशनान पूल केलं आणि हंतू हांव कदनाय सांगचे मगेले पॅशन टर्न्ड इन टू प्रोफेशन या म्हणून सो तशें जेवण तुम्ही पॅशन कंटिन्यू केल्यार ते ऑटोमॅटिक जेवण प्रोफेशन टर्न जाता स्टार्ट करका खंयचो एक कडेन खंयचेय प्रोग्राम तुमगेले घराचे फॅमिलीचे खंयचेय असल्यार स्टार्ट करायचे मागीर ऑटोमॅटिक जेवण तुम्ही तंतूची वताची
1: तशी अतिथी उपन्यासक वय वय तुम्ही म्हण आयकलीची सो हाजी एक अनुभव कशी म्हण सांगेत
0: कसं म्हणल्यार मास्टर्स जातरी मस्त जण कॉलेज असं एप्रोच जात आशिलीचे एक एक टॉपिकाक तांकां युनिव्हर्सिटी दोखून नॉर्म्स असत गेलो इंडस्ट्री दोखून गेस्ट लेक्चर्स हाडका म्हणून म्हाका फुल टायम लेक्चर जेवण वचक बारीक कष्ट इतले कामा मध्ये तशें जेवण गेस्ट लेक्चरिंगाची बेस्ट म्हण लेखून मस्त कॉलेज आसा ब्रँडिंग मार्केटिंग कॉपकॉम मागीर असेल कम्युनिकेशन मस्त जर्नलिजम रेडिओ क्लासेस मस्त घेतील असं तशें जेवण ते भारी एक चंद एक्सपिरियन्स म्हणल्यार पुरा जनरेशनचे चेरडू मिळता प्रति वर्स चेडू कशी अपडेट जाता असं म्हणाले एक लेक्चरर जाऊन वत्ताना कळची ते आणि आम्ही इंडस्ट्री अशील निमित्त आमकां इंडस्ट्री कशी वर्क जाता कॉलेज कशी वर्क जाता दोन्ही ते मॅच जाता तदनचे आणि आत्ता स्टुडंट्स कितले अपग्रेड झाल्याची पुरा कळता आणि आत्ता स्टुडंट्स मस्त अपडेटेड असायची म्हणा रे मोबाईलान तू इंस्टाग्राम या त्या पुरा अशिल निमित्त न्यूज आणि वग्गी कळता तसे जाऊन स्टुडंट्स तू अशेच एक गंमत आणि आमकाय मस्त शिकू मिळतं ते चेडू निमित्त
1: वय खंडित जाऊन तशी असताना तुम्ही व्हायरल वे वय सो डिजिटल कम्युनिकेशन म्हणून एक ब्रँडिंग कंपनी

0: कळना म्हण. म्हणलें आमी चॅनल केलेले जे आमचे गेले वाडोवचे खातीर, तुमी सबटायटल गेल्यार आपस तुमगेले चेडवां कळिना म्हणून. जाल्यार आतां कसो जाला म्हळ्यार युएसान तूं सिंगापुरांत आशिल्ले न्ही, तांगेले थर्ड जनरेशनांनी येवन भासाची ताणें इंग्लीश उलोवचें स्टार्ट केलां. आमचे गेले बारी उण जाता आसा. जाल्यार एक आतां यूथ ऑफ जीएस बी तसले चॅनल आशिल्ले न्ही, आमचे गेले पळोवन पळोवन तें आयकून आयकून आयकून आयकून घालता. एक दीस घंट्यान तूं एक दिसान तूं घंट्यान तूं घाला रे, ताणें पळयला रे भास ऑटोमॅटीक येवचें स्टार्ट जाता. तशें जावन आमचे गेले उरले चड जाणांनी उरलो काय म्हणून एक आशी.
1: तशी किरणाक आमी रॅपिड क्वेश्चन्स निमगूच जाला रे. तुमगेले भारी खुशीचे खाण खंयचे?
0: फणगलाल पत्राडू म्हाका भारी इश्ट.
1: चटपटा म्हूण उरलोचे किरण शणैक एनर्जी बुस्टर कोण म्हूण निमगे अथवा?
0: हांव कन्नडी पळोवन आनी हांव गाडीर वता न्हू उलयता, हांव उरलो न्हू शिकिलो.
1: सो तुमकां तुमीची एनर्जी बुस्टर म्हूण येता. तुमगेले स्वप्नाचे गांव म्हूण खंयचे एक आसवा?
0: स्विझरलँड सांगा दुखून कसं ना म्हणून गोतना. जाल्यार त्या वत्तर हांव काश्मीर पळोवन आयला, मागीर स्विझरलँड नाका म्हूण जाला. जाल्यार स्विझरलँड एक मनास.
1: बरोवचे अथवा वाजोवचे किरणाक खंयचे इश्ट?
0: वाजोवचे इश्ट.
1: मोबायल ॲप नातील जीवन साध्य आसवा?
0: आनी ना म्हूण लेखता.
1: ट्राय तिंडीन तूं कोण चड खावचे?
0: हांव मिगेल बायल दोग जाणे खाता आमी.
1: एक वर दिवका म्हूण देवान लेखला री, जाई म्हूण तुमी लेखला री, कसन म्हूण तुमी निमगुच्याक आश पावताची?
0: टेन्शन फ्री लायफ मेळ्ळा पुरो म्हूण आरामे री.
1: मुख्य जेवण एक प्रश्न तुमकां. आमगेल्या समाजाच्या युवा पिळगे म्हूण येता आसा, त्या युवा पिळगेक तुमगेले एक संदेश कसन दिवच्याक तुमी आश पावताची?
0: तितली व्हड जायनी हांव जाल्यार एक सांगता. कसं म्हळ्यार लायफान कसं इश्ट आस की त्या कर का, इश्ट नातील करचे म्हणल्यार कष्टाची. ते तुम्ही कसं टॅलेंटेड, कसं तुमकां सहन असताना लेखील की तुम्ही हांव व्हड जाता रश करता म्हणून, ते करू का म्हणून, आणि त्या पॉझिटिव्ह वाईब्स तुमगेले भितर असल्यार 100% जत्ता म्हणून. तशें जावन तितलेच म्हगेले मेसेज. कसं तुम्ही जावको म्हणून लेखला की ते जावच्याक ट्राय करायची. फोर्सेबली लाईफ अशी केल्या रे, चांग अशी म्हणून तुम्ही गेल्या रे, इष्ट नातील करका जाता, बट इष्ट अशील करायची, यू विल लव इट.
1: खंची कूश असकी त्या काम आम्ही कोरून वचू का? खंची काम केलं रे तंतू कूश पाहू का? खंची आमकां जायना की त्या मस्त लेखून ज तशी खुशखुशीर जीवन कोरका म्हणजे एक लायक संदेश तुम्ही दिलेला असं किरण. कार्यक्रमा येऊन तुमगेल जीवन अनुभव आमगेलो उलयले असं. कार्यक्रमाक आईलक तुमका अनंत अनंत धन्यवाद.
0: थँक्यू. मस्त खुश झाले तुम्ही लागे उरलो न्हू, आणि मला एक आनंद झाले. कसं नाही म्हणा रे, इतले दिवस मिगल विषय सांगू काही ऑपॉर्च्युनिटी ना, बट मनान उलयला हा. कसं नाही चुकी जाऊन असले रे, क्षम कर का पुरा जना काही. थँक्स, तुमकाय मस्त धन्यवाद.
1: एदोळताय तुम्ही कोंकणी कार्यक्रमांतु कोडियालचे किरण शणे हंगे लोटु जीवन अनुभव उल्लाप ऐकलेंचे. उल्लाप चलायसून दिलेला स्नेहा विनोद पै. हंगाक आकाशवाणी मंगळूरु केंद्राचे कोंकणी कार्यक्रम समाप्त जत. नमस्कारो.